ಅವರು ಡುಯ್ ಡುಯ್ ಡುಯ್ ಡುಯ್ ಡಮಾಂಡುಳುವ ಡಮಾಂಡುಳುವ ಅವರೇ ಈ ಡಮಾಂಡುಳುವ ಸಬಕ್ಕೆ ಡಮ್ಮಾ ಡೋಲ ಕರೆದೇಸೆ ಭಯ್ಯ ತೋ ಹಮ್ ಚಲತೆ ಹೇ ಅಪ್ಪನ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಕೂ ಲೇಕರ್ ಔರ್ ಆಗಿ ಹಮಾರಿ ಜನತಾ ಹಮಾರಿ ಪ್ಯಾರಿ ಪ್ಯಾರಿ ಜನತಾ देखो यहां पर ही जो बूढ़ा सुरिनाम में भैले भैया संघ का बोले मिनिस्टर फन ओवी का बोले है ओरू बोले हम लोग बहुत जबरदस्त बोले प्रेस कॉन्फ्रेंसी कर ली बाटी बोले प्रेस कॉन्फ्रेंसी कर ली बाटी 11 तारीख मई के कि जैसे सब